जी असमिन प्रोग्राम रोशन सुबुह में वापस अची चुका आहियूं ऐं प्रोग्राम जी एफ एम 88 जे नेटवर्क तमामु ॿुधो पिया मां वांजो मेज़बान नेमत अला जुणे जो साईं जा दोस्तनि लाइ हिन हफ़्ते जो अॼु जो जेको सवाल आहे हिकिड़ो टिपिकल सवाल आहे ऐं मज़ेदार सवाल आहे त असांजे मुल्क प्यारे पाकिस्तान में अॼु पेट्रोल जो जेको सरकारी अघु आहे उहो केतिरो आहे फी लीटर जे हवाले सां अव्हां खे सभु बि ॿुधाइणा आहिनि रुपया बि ॿुधाइणा आहिनि ऐं पैसा बि ॿुधाइणा आहिनि छो त हरेक पेट्रोल पंप ते मुख़्तलिफ़ अघु हूंदो आहे किथे ॿ रुपया किथे टे रुपया किथे रुपियो हुन जो हिकिड़ो हूंदो आहे कमीशन हूंदी आहे उहा बिल्कुलु रखंदा आहिनि पर पंहिंजे पंहिंजे इलाइक़े में पंहिंजे पंहिंजे शहर सिटीअ जो अघु पंहिंजो पंहिंजो हूंदो आहे रुपियो ॿ रुपया उहो मथे बिल्कुलु रखंदा आहिनि उहो हुन जो हिकिड़ो महिनत आहे बहरहाल जेको गवर्नमेंट जो अघु आहे सरकारी अघु आहे पेट्रोल जो फी लीटर जे हवाले सां डीज़ल कोन पिया पुछूं पेट्रोल जो अघु पुछूं पिया त अॼु जेको अघु बीठल आहे छो त जुमे ते जेको नओं रेट हुयो उहो हुयो हुन ऑर्डर थियो गवर्नमेंट जो त हिन वक़्तु जुमो छंछर आचर अॼु सूमर आहे त अॼु गवर्नमेंट जो सरकारी अघु पेट्रोल जो फी लीटर जे हवाले सां केतिरो आहे अव्हां खे ॿुधाइणा आहिनि सवा रुपया ऐं पैसा अव्हां जेकॾहिं असांजो प्रोग्राम हींअर ॿुधो पिया या असांजा जेके नवां दोस्त प्रोग्राम में शामिल थियण चाहिनि पिया त असांजे प्रोग्राम में शामिल थियण जो तमामु आसान तरीक़ो आहे ऐं SMS करण जो बिल्कुलु आसान तरीक़ो आहे तव्हां मोबाइल जे राइट ऑप्शन में वेंदो तव्हां उते LRK लिखी स्पेस ॾींदो पंहिंजो नालो पंहिंजे घोट जो नालो ऐं तव्हां सवाल जो सही जवाबु लिखी करे 888 ते तव्हां सेंड कंदव त असां ॾे सवाल पहुची वेंदो जेकॾहिं असांजा नवां दोस्त प्रोग्राम फेसबुक ते ॿुधनि पिया त असांजी ID आहे फेसबुक GFM88 जी ID आहे असांजो फेसबुक जो पेज आहे तव्हां उन ते बि पंहिंजे सवाल जो सही जवाबु मोकिले सघो था ऐं असांजे स्टूडियो में मोबाइल बि आन आहे ऐं जेको आहे तव्हां मोबाइल ते बि कॉल करे पंहिंजे सवाल जो सही जवाबु लिखाए सघो था असांजो नंबर आहे 0332132288 समुझा अॼु 14 सेप्टेम्बर आहे ऐं सुभाणे 15 सेप्टेम्बर आहे सुभाणे याने 15 सेप्टेम्बर ते जमहूरियत जो आलमी ॾींहुं मल्हायो वेंदो ऐं जमहूरियत जो आलमी ॾींहुं अंग्रेज़ी में इंटरनेशनल ऑफ डे पंहिंजो हर साल 15 सेप्टेम्बर ते बेन अलाक़वामी पार्लियामेंट यूनियन जे तहत मल्हायो वेंदो आहे ऐं हिन ॾींहं जी शुरूआत सन 2008 में थी अक़वामे मुतहिदा जे जनरल असेंबली में साल 2007 में पंहिंजी 62 सेशन जी एजेंडा नंबर 12 जी करारदाद नंबर 7/62 वसीले हिकु करारदाद मंज़ूर करे हर साल 15 सेप्टेम्बर वारे ॾींहं खे जमहूरियत जो आलमी ॾींहुं करे मल्हाइण जो ऐलान कयो हिन ॾींहं जे मल्हाइण जो मक़सदु बैन अलाक़वामी तौर जमहूरियत पसंद जी हिमायत करण आहे ऐं मुल्कनि में हुकूमती सतह ते जमहूरियत खे वधण लाइ क़दम खणणु आहे त साईं मुंहिंजा इहा थोरी मालूमात तव्हां खे ॾिनीसीं पंहिंजो जमहूरियत जे हवाले सां हाणे वरी ख़ूबसूरत नगमो अव्हां जे नाम पिया कयूं।

मुश्ताक अली लाशारी साहब असांखे ज्वाइन कयो. भलीकार मोहबतूं तव्हांजूं वॾा वॾ. ऐं बाबू लाशारी वेलकम भलीकार.